दूर रहकर इशारे बहुत हो चुके, दूर रहकर इशारे तुझे पास से, तुझे पास